0: काय निंदा रे भया उठून बैठो गेलो रे भया
1: आनो याडी तू
0: काय केतीये याडी केले तो मना सेवा लाल बेटो ये रे बाबू लेके छाया मनाई
1: ढाटी ढाटिया
0: असम की माता।

0: काय निंदारी रे भया, उठून बैठ गेलो रे भया,
1: आनो याडी तो
0: काय केतीये याडी केले तो मना सेवालाल भेटो दे रे बाबू लेगे छाया मनाई
1: ढाटी ढाटिया
0: असम की माता।